तुद जीवड़ वरना कोई, तू जुग जुग एको सदा सदा तू एको जी, तू नह चल करता सोई, तुद आपे पावे सोई वरतै जी, तू आपे करहें सोई, तुद आपे श्रेष्ठ सब उपाई जी।